जगमग तेज पूरन प्रताप, अंबर जमीन जय जपत जाप, सातो आकाश सातो पतार, बिथर्यो अदृष्ट जय कर्म जार, सातो आकाश सातो पतार, बिथर्यो अदृष्ट।